0: मुगच्छा ऐको प्यानो कुम्निनाथ कार्यक्रमात आउ लिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुम्निनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलिंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला
1: तुझ

0: या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुक्तिया कोंगनीनाथ कार्यक्रमान मिलता देव बरे करूँ इदोल वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐको नसल्यात ऐकोन रावत रेडियो निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग
1: ना एंग को जिचा इरेग
2: एंग दाल बर्ची सेकर
1: दाने
2: दादा ना सेकर ये कृषि ला बर्ची दाल बर्ची दूल्ले
1: इरेग दादा ने ये एंग का पन्ना
2: एंची नांद पन पुना मारा वावा ना मुने द कृषि मंत्रनला भुले दाल तो अच्छी पूरे इटला नष्टनु तू तू तू साकान लाभ तू अरेगे थिकुची
1: सुरु सुरु को कृषि टे ईर लेकानी अन्ना लाने बारा
2: योर अमानी पंदे कुल्लू आना निनान तू ना कंचा दाल तो जिंक पूरे इटला भुले डंडू
1: ये इत्ते उंडू ईर ईर ना जाग द मन्नन परीक्षा माल दारा
2: योर अमानी पंदे कुल्लू मन्न लेरा परीक्षा अंपेरे
1: अंद वेंका पन्ना नम्मा जाग द केला दिक द मन्नन परीक्षा को करोड़ अकल अयन तू दू नमक सरी आयन परियार बन पेर
2: सेकरा ಓಲ್ ಮಲ್ಪೇರಿಯ
1: ಅವು ನಮ್ಮ ಉಜಿರೆಡೆ ಉಂಡಿ
3: ಅಂದ್ ನಿಕ್ಲಿನ ಜಾಗದ ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆ ಮಲ್ಪಡುಂದುಲ್ಲರ ಅಂಚಂಡ ನಿಕ್ಲಿನ ಪುದರ್ ಗ್ರಾಮ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ ಅಂಚನೆ ಮಣ್ಣದ ಮಾದರಿ ದೊಟ್ಟುಗು ಉಜಿರೆ ಎಸ್ಡಿಎಂ ಕಾಲೇಜಿದ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಉಡುಪ್ಪುನ ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷಾ ಕೇಂದ್ರ ಗುಬಲೆ ಫೋನ್ ನಂಬರ್ 97 3 1 4 0 8 0 8 ಫೋನ್ ನಂಬರ್ ಕೂಡರ 97 3 1 4 0 8 0 8

सुखच्छा ऐकोप्यानो कुंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुंगनीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलिंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

आजच्या ऐकोप्यानं कोंगनीनाद कार्यक्रमात ऑलिडिया रॉड्रिगस उजरे. तुमका समयेस्तांग नमस्कार. कोंगनीनाद कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिलं गीत, साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो, संगीत वेनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत तुझो मोग मका असला.

मुख लगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करू। येदोळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।